0: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव।

गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगर. एक्झॅक्टली आता 7:12 वेळ झालेली आहे आणि आज आहे शनिवार. कस काय मग एकदम मस्त मजेत फर्स्ट क्लास तुम्ही असालच असालच पाहिजे यार, कारण की वीकेंडचा वार शनिवार आलाय आणि यावेळेस आपण एकदम बेस्ट आणि बेस्ट मूड मध्ये असतो. आणि याच मूडला अजून बूस्ट करण्यासाठी मी तुमच्यासोबत आलेलो आहे आर जे अदनान, तुमची मॉर्निंग गुड करायला आजच्या या शनिवारी. आणि शनिवार

फील करतात बिकॉज आज स्ट्रेस लेवल एकदम कमी असतो आणि हॅपी वाला मूड एकदम हाय असतो. तर याच मूडला अजून आपण दोगुणा पद्धतीने हाय करूयात अगले गाणे के साथ. आज की मॉर्निंग का आगाज करते हैं. अभी तो शो में बहुत सारी बातें होगी, मुलाकातें होगी, धीरे धीरे बातों का सफर बढ़ाते हैं. आप कहोगे कि पहले बार आया या अभी स्टार्टिंग में इतनी बकलोल बातें कर रहा है, इससे बेहतर है अभी धीरे धीरे बातें होगी. लेकिन पहले आपके लिए एक बेहतरीन सा गाना प्ले होगा. तर मित्रांनो स्टे ट्यून विद आरजे अदनान. कुठे जाऊ नका, मी चहाची चुस्की घेऊन वापस येतोय तुमच्यासोबत पुन्हा एकदा गप्पा गोष्टी करायला. तोपर्यंत एन्जॉय दिस ब्युटिफुल ट्रॅक विथ आरजे अदनान.

लेट्स टॉक अबाउट दिन विशेष. तुम्ही ऐकत आहात एमजी 90.8 एफएम आणि आज है 9 मे. चला तर मग जाणून घेऊयात इतिहासात आज कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या आजच्या दिवशी. तर 1874 मध्ये मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रॉम सुरू झाल्या होत्या. अगोदर या ट्रॉमना घोड्यांनी ओढल्या जात होत्या, त्यानंतर वेगळी प्रणाली आली. तर 1874 मध्ये याची सुरुवात झाली होती आजच्या दिवसापासून. तर 1904 मध्ये वाफेवर चालणारी सिटी ट्रुटो हे इंजिन 160 किलोमीटर ताशीपेक्षा जास्त वेगाने धावणारे युरोपमधील पहिले इंजिन बनले होते 1904 मध्ये. यानंतर हा इंजिन पूर्ण जगभरात याचा प्रसार आणि प्रचार झाला होता. आणि मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिवस आहे, म्हणजे आज त्यांचा जन्म झाला होता 1540 मध्ये 9 मे रोजी. त्यांचे शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमी प्रती असलेल्या निष्ठेसाठी आजही प्रेरणास्थान मानले जातात त्यांना. हल्दीघाटीच्या युद्धात त्यांनी दाखवलेले धैर्य इतिहासात अजरामर आहे. तर हे होतं 9 मे चं महत्वाचं असं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा

0: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
1: BTech बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
0: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
1: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
0: आजच प्रवेश घ्या MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688.
3: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus and 6 Sidko, Chhatrapati, Sambhajinagar.
1: Nairashya, Becheni, Zopichi Samasya, Bhiti, Chirchid, Ata Mansik Azar, Lapoichi Nahit, Upchar Gya, Samadhan Shodha.
2: Dr. Amol Patrikar, Manas Upchar Va Vyasan Mukti Tadnya.
1: Satachi Chinta, Ati Vichar Karne, Bhiti Vatne, Dhasti Basne, Bhasone, Ghabarne, Sonshay Karne, Shankayene, Chirchid Bana, Ekas Goshta Puna Puna Karne, Mantra Chale Bana, Vyasan Dita, Lahan Mulan Madil Va Vrudhan Madil Mansik Lakshane, Vaivahik Samasya, Ya Sarva Samasyanvar Upchar, Ani Samadhan. Samupadeshan Vyasan Mukti, Purush Va Mahila Antarugna Suvidha Uplabdh, Aajas Bhet Dya.
2: Utkarsh Clinic, Harsul Tea Point, HP Petrol Pump, Shezari, Jalgaon Road, Chhatrapati, Sambhajinagar, Antarugna Vibhag, Disha Hospital, Samupadeshan Counseling Center, Sant Tukaram Natyagrahacha Javar, Chhatrapati, Sambhajinagar. Contact on 8888992688.
3: विज्ञानाची ओढ आहे आणि संशोधनात करिअर करायचंय
4: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या
3: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी बायोइन्फॉर्मॅटिक्स IBM ICE मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू
4: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक बायोइन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी व्हायरोलॉजीचे उत्तम पर्याय उपलब्ध
3: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा MGM कॅम्पस छत्रपती संभाजीनगर

शादियों का सीजन चालू है और इस वक्त ना तो ट्रैफिक जाम भी शहर में बहुत मिलता है। आप पूछोगे वो कैसे, बताऊंगा। और सिटी अपडेट में अपडेट यही है कि सीजन अभी शादियों का है और प्रॉब्लम पार्किंग का हो रहा है, ट्रैफिक जाम का हो रहा है। आपने देखा होगा कि बहुत सारे जो मंगल कार्यालय है म्हणजे लग्नाचे हॉल आहेत तिथे मंडळी येतात, पाहुणे येतात आणि त्यांची पार्किंगची व्यवस्था नाहीये। कोणत्याच मंगल कार्यालयाने प्रॉपर पार्किंगची व्यवस्था केलेली नाही आणि येणाऱ्या पाहुण्यांच्या गाड्या मेन रोडवर लागतायत आणि यामुळे शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। तर हीच गोष्ट आता लक्षात ठेवत महानगरपालिकेने मोहीम सुरू केलेली आहे। प्रत्येक मंगल कार्यालयाला पार्किंगची व्यवस्था करणे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यासाठी नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि ज्या मंगल कार्यालयाने पार्किंगची व्यवस्था केली नाही तर त्यांचं परमिट येणाऱ्या काळात कॅन्सल होऊ शकतो किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळं जितकेही मंगल कार्यालय आहेत त्यांनी सर्वात आधी मंगल कार्यालय बांधण्या अगोदर पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचं आहे आणि हे व्हायलाच पाहिजे यार, क्योंकि हम देखते हैं कि अपने शहर में बहुत से ऐसे शादी के हॉल है जो कि जालना रोड के ऊपर है और मेन रोड के ऊपर ही है और जब वहां पर कोई प्रोग्राम होता है, शादी होती है तो सारे गाड़ियां मेन रोड पर खड़ी होती है और इस वजह से ट्रैफिक बाप रे बाप तौबा तौबा प्रॉब्लम क्रिएट करता है। तो इस वजह से फैसला लिया गया है। सो तर सगळ्या मंगल कार्यालयांना तक कंपल्सरी करण्यात आलेली आहे पार्किंग ची व्यवस्था करणे। तर मित्रांनो, तुमचं सुद्धा मंगल कार्यालय असेल, तुम्ही मालक असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पार्किंग ची व्यवस्था लवकरात लवकर करा, नाहीतर महानगरपालिका कारवाई करेल आणि प्रॉब्लेम तुम्हालाच क्रिएट होईल। हा महत्त्वाचा अपडेट आहे सिटी मधील। स्टे ट्यून्ड।

0: researchers and innovators.
1: MG University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Thus, LLB nantar LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshachar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
1: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgumu.ac.in/phd or call on 906-7612-000.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट

0: भले आपकी केमिस्ट्री किसी और के साथ ना जुड़ी हो, लेकिन सिलेबस में केमिस्ट्री से प्यार करना जरूरी है। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM और बात इसलिए केमिस्ट्री की कर रहा हूँ क्योंकि करियर कट्टा में आज हम बात करने वाले MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री के बारे में। केमिस्ट्री में करियर किया है, क्यों केमिस्ट्री में UG और PG किया जाए, और MGM का जो केमिस्ट्री डिपार्टमेंट है वो किस तरीके से है, तो इसी पर बात करने के लिए आज अपने साथ है डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री से असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर। नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे। आणि केमिस्ट्रीत शिक्षण घेणं का गरजेचं आहे, वाय केमिस्ट्री, याबद्दल आम्हाला सांगा।
1: केमिस्ट्री तसेच केमिकल सायन्स हा विषय मूलभूत व उपयोजित विज्ञान शाखेमधील एक महत्त्वाचा विषय असून त्यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रोसेस असतील, वेगवेगळे फाईन केमिकल असतील, त्यानंतर तसंच मेडिसिन असतील, ड्रग डेव्हलपमेंट असेल, पॉलिमर, पेट्रोकेमिकल, या सगळ्या ज्या काही केमिकल एंटिटीज आहेत त्याचं सिंथेसिस, कॅरेक्टरायझेशन, त्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणी, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असतो।
0: येस, त्यामुळे केमिस्ट्री गरजेचं आहे।
1: केमिस्ट्री गरजेचं आहे, मूलभूत विज्ञान आहे। जसंच आताच आत्मनिर्भर भारत या मिशन अंतर्गत आपल्याला माहिती आहे आपण पेट्रोकेमिकल जास्त प्रमाणात आयात करत असतो, ज्यावर आपण आत्मनिर्भर नाही सध्या, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये जर रिसर्च आणि इनोव्हेशन जर वाढला तर त्यामध्ये आपण बायोमास पासून बायो ऑइल, बायो फ्युएल, तसेच पेट्रोकेमिकल सबस्टिट्यूट असणारे फ्युएल आपण सिंथेसाइज करू शकतो।
0: येस सर, तर केमिस्ट्रीत शिक्षण का घ्यायला पाहिजे, किती गरजेचं आहे केमिस्ट्री, याबद्दल सरांनी आता आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे। तर आपल्या गप्पा या अशा सुरू राहतील, पण थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।

0: लेट्स टॉक अबाउट केमिस्ट्री. सब्जेक्ट बद्दल बोलते आपल्या आयुष्याबद्दल नाही. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. आणि करिअर गटामध्ये डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री MGM युनिव्हर्सिटी याबद्दल आज आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर. MGM युनिव्हर्सिटीमध्ये जे डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आहे त्यात कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत?
1: MGM युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आहे. त्यामध्ये आपण BSc ऑनर्स विथ रिसर्च हा 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मेजर विषय जो आहे तो केमिस्ट्री, तसेच मायनर विषयाचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहे. जसं की विद्यार्थी केमिस्ट्री सोबत मायनर मध्ये डेटा अनालिटिक्स किंवा IoT किंवा ई व्हेकल टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे मल्टी डिसिप्लिनरी मायनर तो निवडू शकतो, जेणेकरून त्याच्या मेजर जो काही त्याचा विषय आहे त्याच्यामध्ये त्याला स्किल इन्हान्समेंट होईल व त्याचं जे काही प्लेसमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. तसेच त्याचं ओरिएंटेशन झाल्यामुळे तो त्याचं नॉलेज पण अपग्रेड होईल.
0: येस सर. PG कोर्सेस कोणकोणते सर?
1: यामध्ये आपल्याकडे MSc केमिस्ट्री हा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे. त्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे स्पेशलायझेशन अवेलेबल आहे, जसं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे, अनालिटिकल केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे, तसंच इंडस्ट्रियल केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे. या सगळ्या स्पेशलायझेशन मध्ये आपण मेजर इलेक्टिव्ह ऑफर करतो. त्या स्पेशलायझेशन मधले जे काही ऍडव्हान्सेस विषय, फॉर एक्झाम्पल आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण असिमेट्रिक सिंथेसिस ऑफर करतो, त्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्री असेल किंवा अजून त्याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्री आहे, अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये पेट्रोकेमिकल अनालिसिस असेल, एन्व्हायरमेंटल अनालिसिस असेल, इलेक्ट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या विषयामधले ऍडव्हान्सेस मेजर इलेक्टिव्ह आपण ऑफर केलेले आहेत.
0: येस सर.
1: आपल्याकडे तसंच PhD प्रोग्राम आहे. डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री मध्ये प्रोफेसर्स आहेत, ते वेगवेगळ्या डायव्हर्स फील्ड मध्ये रिसर्च करतात, जसं की हेट्रोजिनियस कॅटलिसिस आहे, त्यानंतर असिमेट्रिक सिंथेसिस आहे, त्यानंतर ड्रग डिस्कवरी आहे. या थीम्स वर आपल्याकडे रिसर्च चालतो.
0: तर अशा प्रकारे UG PG आणि PhD जे कोर्सेस MGM मध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला सुद्धा यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा डिपार्टमेंटला आणि ऐकत रहा.

0: admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus and 6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.
1: Nairashya, Becheni, Zopichi Samasya, Bheeti, Chitchit, Ata Manasik Azar Lapoichi Nahit, Upchar Gya, Samadhan Shodha.
2: Dr. Amol Patrikar, Manas Upchar Vyasan Mukti Tadnya.
1: Satachi Chinta, Ati Vichar Karne, Bheeti Vatne, Dhasti Basne, Bhasone, Ghabarne, Sonshay Karne, Shankayene, Chitchit Bana, Ekas Goshto Puna Puna Karne, Mantra Chale Bana, Vyasan Dita, Lahan Muran Madil, Vrudar Madil, Manasik Lakshane, Vaivahik Samasya, Ya Sarva Samasyanvar Upchar, Ani Samadhan. Samupadeshan Vyasan Mukti, Purush Va Mahila Antarugna Suvidha Uplabdha, Aajas Bhet Dya.
2: Utkarsh Clinic, Harsul Tea Point, HP Petrol Pump, Shezari, Jalgaon Road, Chhatrapati, Sambhajinagar, Antarugna Vibhag, Disha Hospital, Samupadeshan Counseling Center, Sant Tukaram Natyagrahacha Javar, Chhatrapati, Sambhajinagar. Contact on 888-99-2688.
3: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
4: बीटेक बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
3: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
4: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
3: आजच प्रवेश घ्या MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.

0: let's talk about career. You are listening MGM 90.8 FM. All is well. आणि आज आपण बोलत आहोत केमिस्ट्री बद्दल. आपल्यासोबत आहेत एमजीएम युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर, केमिस्ट्री डिपार्टमेंट. केमिस्ट्री मध्ये यूजी आणि पीजी करण्यासाठी अनेक कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहे, पण एमजीएम मध्ये असं वेगळं पण काय त्याबद्दल सांगा.
1: आपल्या एमजीएम विद्यापीठामध्ये आपण महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहोत ज्याने की एनईपी 2020 हे इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केलेलं आहे. आपल्या एमजीएम युनिव्हर्सिटीमध्ये कसं मल्टीडिसिप्लिनरी कॅम्पस असल्यामुळे वेगवेगळे प्रोग्राम्स एकाच छताखाली अवेलेबल असल्यामुळे विद्यार्थ्यांना डायव्हर्सिफाईड इन्व्हायरमेंट भेटतं, त्याचबरोबर त्यांना मल्टीडिसिप्लिनरी मायनर घेण्याची संधी मिळते, जेणेकरून त्याला त्याच्या फॅकल्टी म्हणजे मेजर सोबत इंटर डिसिप्लिनरी अप्रोच घेऊन म्हणजे वेगळ्या फॅकल्टीचा मायनर तो निवडू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. जवळपास 250 अधिक ओपन इलेक्टिव्ह कोर्सची आपल्या विद्यापीठाची बास्केट आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्याच्या जो काही त्याची हॉबीज असेल तो पण तो नर्चर करू शकतो, डेव्हलप करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे वेगवेगळ्या स्कूल ऑफ डिझाईनचे काही ओपन इलेक्टिव्ह आहेत, पॉटरी आहे, किंवा फूड टेक्नॉलॉजीचा फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे, किंवा हॉटेल मॅनेजमेंटचे काही ओपन इलेक्टिव्ह आहे, कुलिनरी आर्ट्स आहे, डिशेस प्रिपरेशन आहे, किंवा फोटोग्राफी डिपार्टमेंटचा नेचर फोटोग्राफी ओपन इलेक्टिव्ह आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक वाटचालीसोबतच त्याच्या हॉबीज ज्या असतील त्या सुद्धा डेव्हलप करण्याची संधी आपल्या कॅम्पसमध्ये उपलब्ध होते. त्याचबरोबर त्याचा जो काही मेजर विषय असेल त्या विषयामधल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्याकडे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे, त्यासोबतच त्याला रिसर्च करण्याची संधी आहे. आपल्याकडे फोर्थ इयर जे आहे आपल्या ग्रॅज्युएशनचं आणि एमएससीचं सेकंड इयर यामध्ये विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्ट करण्याची संधी आहे, ज्यामध्ये तो त्याच्या रिसर्च आयडिया डेव्हलप करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काय मार्गदर्शन आहे ते आपल्या इथे अवेलेबल आहे.
0: सो एमजीएम का विशेष आहे, यात एक वेगळंपण काय, बाकी कॉलेज पेक्षा एमजीएम मध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत याबद्दल सरांनी आता आपल्याला सांगितलं, त्यामुळं ऍडमिशन साठी नक्की एकदा विचार करा आणि ऐकत रहा.

0: Attention future researchers and innovators.
1: MG University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshachar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
1: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: कोणते शिक्षण घेतो का की चांगलं जॉब लागावा, करिअर आपलं चांगलं घडावं, बरोबर? तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आज आपण बोलत आहोत करिअर कट्ट्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार यांच्यासोबत, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री. तर सर, केमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेतल्यावर करिअरच्या कोणकोणत्या संधी आपल्या समोर असतील?
1: केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थी ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट जर झाला तर त्याला चांगल्या रिसर्चच्या संधी उपलब्ध होतात. जसे की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये त्याला क्वालिटी कंट्रोल, जसं आपण त्याला गुणवत्ता प्रमाणीकरण म्हणतो, त्या सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहे. तसेच प्रोडक्शन मध्ये आहे, त्यानंतर फार्मास्युटिकल बरोबरच पेट्रोकेमिकल, त्यानंतर पॉलिमर, ॲग्रोबेस इंडस्ट्री, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही केमिकल बेस्ड इंडस्ट्री आहे त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थी चांगलं करिअर करू शकतात. रिसर्च सायंटिस्ट असेल, रिसर्च असोसिएट असेल, R&D मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी प्लेस होतात.
0: तर करिअर संदर्भात कोणकोणत्या संधी आपल्या समोर असणार आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेतलं. तर याची ऍडमिशन प्रोसेस काय, MGM मध्ये ऍडमिशन घेण्याची, तेही आपण जाणून घेऊया थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942. 9

0: Let's talk about career. You're listening MCM 90.8 FM. All is आणि करिअर कट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत केमिस्ट्री बद्दल. एमजीएम युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर. तर सर, एक शेवटचा प्रश्न आहे, याची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे केमिस्ट्रीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी?
1: विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र तसेच केमिस्ट्री या विषयामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी आपल्या एमजीएम युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, mgmu.ac.in. त्यामध्ये ऍडमिशन टॅबवर क्लिक करून त्यांनी स्कूल ऑफ बेसिक अप्लाइड सायन्स मधील बीएससी केमिस्ट्री किंवा एमएससी केमिस्ट्री प्रोग्राम सिलेक्ट करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या ईमेलवर, रजिस्टर्ड ईमेलवर लिंक येईल. त्या लिंकवर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आपल्या डिपार्टमेंटला व्हिजिट करून ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स लॉट. खूप छान वाटलं आणि खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला माहीत झाली अबाउट केमिस्ट्री बद्दल आणि एमजीएम विद्यापीठातील ऍडमिशन प्रोसेस बद्दल.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: सो थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत होते असिस्टंट प्रोफेसर गणेश पवार सर. स्टे ट्यून.
2: The Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: उद्देश्य बेचैनी झोपेची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
0: सततची चिंता अतिविचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रजाळेपणा व्यसनधीनता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट 8888992688
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स
2: AI मशीन लर्निंग IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं सोच बदलो इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो अच्छा जॉब तो मिलना ही है विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784

0: Senior researchers and innovators.
1: MT University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. तसेच LLB नंतर करा LLM Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्ष तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
1: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: attention future researchers and innovators.
1: MG University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. तसेच LLB नंतर करा LLM. Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्षे तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
0: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
1: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 906761200.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: विज्ञानाची ओढ आहे आणि संशोधनात करिअर करायचंय,
3: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या.
2: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, IBM, ICE, मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू.
3: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजीचे उत्तम पर्याय उपलब्ध.
2: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा. MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: जाते तोपा.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
0: MGM University Department of Instrumentation and Control.

0: विज्ञानाची ओढ आहे आणि संशोधनात करिअर करायचंय,
1: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या.
0: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, IBM, ICE, मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू.
1: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजीचे उत्तम पर्याय उपलब्ध.
0: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा, MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
2: तुझा आवाज ही बस सुनाई नहीं देती, दिल के अंदर तक महसूस होती है.
3: जब हर गली हर मोहल्ला एक दूसरे से कहने लगे, तब बातें सिर्फ सुनने की नहीं समझने की होती है.
2: ये आवाज है MGM 90.8 FM की, जहां हर लफ्ज के पीछे होती है एक ताकत, एक जज्बा, एक साथ.
3: MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: हर दिल की आवाज बने.
3: दिल तो पागल है, दिल दीवाना है.
2: MGM 90.8 FM सुने, बातें हो दिल से दिल तक. अब दूरी कोई न रहे,
3: ये दूरियां.
2: अपना रेडियो अपनी बातें, गीत खबरें जिंदगी के जज्बात. MGM 90.8 FM, साथ है तो बात है.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9422 9.

0: ब्रेकफास्ट खाणार?
1: मी घेतो. मी तुला सांगतो, इतका इमोशनल हवालदार माझ्या आयुष्यात बघितलेला नाही.
0: आणि तू?
1: मी? माझं काय?
0: मगाशी प्रीतम आला तेव्हा तुझा चेहरा का पडला?
1: माझा? काय काय बोलतेस तू? माझा चेहरा कशाला पडेल?
0: ते मला माहित नाही.
1: माझा चेहरा पडायला मी तुझा

0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
1: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.
2: गुड नाईट.
3: हां गुड नाईट.
2: हां गुड नाईट.
3: अच्छा गुड नाईट.

0: विज्ञानाची ओर आहे आणि संशोधनात करिअर करायचंय,
1: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या.
0: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, IBM, ICE, मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू.
1: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजीचे उत्तम पर्याय उपलब्ध.
0: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा. MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
1: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
0: BTech बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
1: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
0: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
1: आजच प्रवेश घ्या. MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट ऑन 8888992688।
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू, ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर, अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस, गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: नैराश्य बेचैनी झोपेची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
1: डॉक्टर अमोल पाथरीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
0: सततची चिंता अतिविचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रचाळेपणा व्यसनधीता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सुल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8888992688
2: Attention future researchers and innovators.
3: MT University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Thus, LLB nantar kara LLM, Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshi tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
2: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
3: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgumu.ac.in/phd or call on 9067612000

0: समस्या बेचैनी झोपेची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
0: सततची चिंता अतिविचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रचाळेपणा व्यसनहीनता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सुल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8888992688
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? Institute of Information and Communication Technology, MGM University मध्ये मिळवा Future Ready प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: B.Tech in Computer Science and Engineering, B.Tech in Artificial Intelligence and Machine Learning, B.Tech in Information Technology, B.Tech in Data Science,
0: PG, M.Tech in AI and ML, M.Tech Data Science and Information Technology मध्ये PhD करण्याची संधी किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी एंड डिजिटल फॉरेंसिक.
3: Admissions open. For more information call on 9404-94299.

0: इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं,
1: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट ऑन 8888992688।
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू, ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर, अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस, गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।

0: पण हातात जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

शादियों का सीजन चालू है और इस वक्त ना तो ट्रैफिक जाम भी शहर में बहुत मिलता है। आप पूछोगे वो कैसे, बताऊंगा। और सिटी अपडेट में अपडेट यही है कि सीजन अभी शादियों का है और प्रॉब्लम पार्किंग का हो रहा है, ट्रैफिक जाम का हो रहा है। आपने देखा होगा कि बहुत सारे जो मंगल कार्यालय है म्हणजे लग्नाचे हॉल आहेत तिथे मंडळ येतात, पाहुणे येतात आणि त्यांची पार्किंगची व्यवस्था नाही आहे। कोणत्याच मंगल कार्यालयाने प्रॉपर पार्किंगची व्यवस्था केलेली नाही आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांच्या गाड्या मेन रोडवर लागत आहेत आणि यामुळे शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। तर हीच गोष्ट आता लक्षात ठेवत महानगरपालिकेने मोहीम सुरू केलेली आहे। प्रत्येक मंगल कार्यालयाला पार्किंगची व्यवस्था करणे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यासाठी नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि ज्या मंगल कार्यालयाने पार्किंगची व्यवस्था केली नाही तर त्यांचं परमिट येणाऱ्या काळात कॅन्सल होऊ शकतो किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळं जितकेही मंगल कार्यालय आहेत त्यांनी सर्वात आधी मंगल कार्यालय बांधण्या अगोदर पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचं आहे आणि हे व्हायलाच पाहिजे यार, क्योंकि हम देखते हैं कि अपने शहर में बहुत से ऐसे शादी के हॉल है जो कि जालना रोड के ऊपर है और मेन रोड के ऊपर ही है और जब वहां पर कोई प्रोग्राम होता है, शादी होती है तो सारे गाड़ियां मेन रोड पर खड़ी होती है और इस वजह से ट्रैफिक बाप रे बाप तौबा तौबा प्रॉब्लम क्रिएट करता है। तो इस वजह से फैसला लिया गया है। सो तर सगळ्या मंगल कार्यालयांना आता कंपल्सरी करण्यात आलेली आहे पार्किंग ची व्यवस्था करणे। तर मित्रांनो, तुमचं सुद्धा मंगल कार्यालय असेल, तुम्ही मालक असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पार्किंग ची व्यवस्था लवकरात लवकर करा, नाहीतर महानगरपालिका कारवाई करेल आणि प्रॉब्लेम तुम्हालाच क्रिएट होईल। हा महत्त्वाचा अपडेट आहे सिटी मधील। स्टे ट्यून्ड।

0: निराश्य बेचैनी झोपेची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायची नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
0: सततची चिंता अतिविचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रचाळेपणा व्यसनहीनता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सुल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8888992688
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय Institute of Information and Communication Technology MGM University मध्ये मिळवा Future Ready प्रोग्रामची सुवर्ण संधी.
3: B.Tech in Computer Science and Engineering, B.Tech in Artificial Intelligence and Machine Learning, B.Tech in Information Technology, B.Tech in Data Science,
0: PG, M.Tech in AI and ML, M.Tech Data Science and Information Technology मध्ये PhD करण्याची संधी किंवा निवडा 12वी नंतर Diploma in Cyber Security and Digital Forensic.
3: Admissions open. For more information call on 9404-94299.

0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
1: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन।
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल, विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515। नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट ऑन 8888992688।
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू, ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर, अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस, गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।

0: भले आपकी केमिस्ट्री किसी और के साथ ना जुड़ी हो, लेकिन सिलेबस में केमिस्ट्री से प्यार करना जरूरी है। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM और बात इसलिए केमिस्ट्री की कर रहा हूँ क्योंकि करियर कट्टा में आज हम बात करने वाले MGM यूनिवर्सिटी के डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री के बारे में। केमिस्ट्री में करियर किया है, क्यों केमिस्ट्री में UG और PG किया जाए, और MGM का जो केमिस्ट्री डिपार्टमेंट है वो किस तरीके से है, तो इसी पर बात करने के लिए आज अपने साथ है डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री से असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर। नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे। आणि केमिस्ट्रीत शिक्षण घेणं का गरजेचं आहे, वाय केमिस्ट्री, याबद्दल आम्हाला सांगा।
1: केमिस्ट्री तसेच केमिकल सायन्स हा विषय मूलभूत व उपयोजित विज्ञान शाखेमधील एक महत्त्वाचा विषय असून त्यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रोसेस असतील, वेगवेगळे फाईन केमिकल असतील, त्यानंतर तसंच मेडिसिन असतील, ड्रग डेव्हलपमेंट असेल, पॉलिमर, पेट्रोकेमिकल, या सगळ्या ज्या काही केमिकल एंटिटीज आहेत त्याचं सिंथेसिस, कॅरेक्टरायझेशन, त्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणी, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असतो।
0: येस, त्यामुळे केमिस्ट्री गरजेचं आहे।
1: केमिस्ट्री गरजेचं आहे, मूलभूत विज्ञान आहे। जसंच आताच आत्मनिर्भर भारत या मिशन अंतर्गत आपल्याला माहिती आहे आपण पेट्रोकेमिकल जास्त प्रमाणात आयात करत असतो, ज्यावर आपण आत्मनिर्भर नाही सध्या, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण केमिस्ट्रीमध्ये जर रिसर्च अँड इनोव्हेशन जर वाढला तर त्यामध्ये आपण बायोमास पासून बायो ऑइल, बायो फ्युएल, तसेच पेट्रोकेमिकल सबस्टिट्यूट असणारे फ्युएल आपण सिंथेसाइज करू शकतो।
0: येस सर, तर केमिस्ट्रीत शिक्षण का घ्यायला पाहिजे, किती गरजेचं आहे केमिस्ट्री, याबद्दल सरांनी आता आपल्याला सविस्तर सांगितलं आहे। तर आपल्या गप्पा या अशा सुरू राहतील, पण थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स।
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग।
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं। सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है। विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784।
4: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा।
5: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ।
4: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8888992688।
6: Attention future researchers and innovators.
7: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. तसेच LLB नंतर करा LLM Constitution, Criminal आणि Intellectual Property Rights मध्ये 2 वर्षे तर Business मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
6: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
7: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: लेट्स टॉक अबाउट केमिस्ट्री. सब्जेक्ट बद्दल बोलते आपल्या आयुष्याबद्दल नाही. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. आणि करिअर गटामध्ये डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री MGM युनिव्हर्सिटी याबद्दल आज आपण बोलत आहोत. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर. MGM युनिव्हर्सिटी मध्ये जे डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आहे त्यात कोण कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत?
1: MGM युनिव्हर्सिटी मध्ये स्कूल ऑफ बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आहे. त्यामध्ये आपण BSc ऑनर्स विथ रिसर्च हा 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मेजर विषय जो आहे तो केमिस्ट्री, तसेच मायनर विषयाचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहे. जसं की विद्यार्थी केमिस्ट्री सोबत मायनर मध्ये डेटा अनालिटिक्स किंवा IoT किंवा ई व्हेकल टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे मल्टी डिसिप्लिनरी मायनर तो निवडू शकतो, जेणेकरून त्याच्या मेजर जो काही त्याचा विषय आहे त्याच्यामध्ये त्याला स्किल इन्हान्समेंट होईल व त्याचं जे काही प्लेसमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. तसेच त्याचं ओरिएंटेशन झाल्यामुळे तो त्याचं नॉलेज पण अपग्रेड होईल.
0: येस सर. पीजी कोर्सेस कोणकोणते सर?
1: यामध्ये आपल्याकडे MSc केमिस्ट्री हा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे. त्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे स्पेशलायझेशन अवेलेबल आहे, जसं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे, अनालिटिकल केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे, तसंच इंडस्ट्रियल केमिस्ट्री स्पेशलायझेशन आहे. या सगळ्या स्पेशलायझेशन मध्ये आपण मेजर इलेक्टिव्ह ऑफर करतो. त्या स्पेशलायझेशन मधले जे काही ऍडव्हान्सेस विषय, फॉर एक्झाम्पल आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण असिमेट्रिक सिंथेसिस ऑफर करतो, त्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्री असेल किंवा अजून त्याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्री आहे, अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये पेट्रोकेमिकल अनालिसिस असेल, एन्व्हायरमेंटल अनालिसिस असेल, इलेक्ट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या विषयामधले ऍडव्हान्सेस मेजर इलेक्टिव्ह आपण ऑफर केलेले आहेत.
0: येस सर.
1: आपल्याकडे तसंच PhD प्रोग्राम आहे. डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री मध्ये प्रोफेसर्स आहेत, ते वेगवेगळ्या डायव्हर्स फील्ड मध्ये रिसर्च करतात, जसं की हेट्रोजिनियस कॅटलिसिस आहे, त्यानंतर असिमेट्रिक सिंथेसिस आहे, त्यानंतर ड्रग डिस्कवरी आहे. या थीम्स वर आपल्याकडे रिसर्च चालतो.
0: तर अशा प्रकारे UG PG आणि PhD जे कोर्सेस MGM मध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला सुद्धा यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा डिपार्टमेंटला आणि ऐकत रहा.
2: विज्ञानाची ओढ आहे आणि संशोधनात करिअर करायचंय,
3: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या.
2: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, IBM, ICE, मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू.
3: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजीचे उत्तम पर्याय उपलब्ध.
2: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा. MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.

0: Let's talk about career. You are listening MGM 90.8 FM. All is well. आणि आज आपण बोलत आहोत केमिस्ट्री बद्दल. आपल्यासोबत आहेत MGM युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर, केमिस्ट्री डिपार्टमेंट. केमिस्ट्री मध्ये UG आणि PG करण्यासाठी अनेक कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहे, पण MGM मध्ये असं वेगळंपण काय त्याबद्दल सांगा.
1: आपल्या MGM विद्यापीठामध्ये आपण महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहोत ज्याने की NEP 2020 हे इफेक्टिवली इम्प्लिमेंट केलेलं आहे. आपल्या MGM युनिव्हर्सिटीमध्ये कसं मल्टीडिसिप्लिनरी कॅम्पस असल्यामुळे वेगवेगळे प्रोग्राम्स एकाच छताखाली अवेलेबल असल्यामुळे विद्यार्थ्यांना डायव्हर्सिफाईड इन्व्हायरमेंट भेटतं, त्याचबरोबर त्यांना मल्टीडिसिप्लिनरी मायनर घेण्याची संधी मिळते, जेणेकरून त्याला त्याच्या फॅकल्टी म्हणजे मेजर सोबत इंटर डिसिप्लिनरी अप्रोच घेऊन म्हणजे वेगळ्या फॅकल्टीचा मायनर तो निवडू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. जवळपास 250 अधिक ओपन इलेक्टिव्ह कोर्सचे आपल्या विद्यापीठाचे बास्केट आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्याच्या जो काही त्याची हॉबीज असेल तो पण तो नर्चर करू शकतो, डेव्हलप करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे वेगवेगळ्या स्कूल ऑफ डिझाईनचे काही ओपन इलेक्टिव्ह आहेत, पॉटरी आहे, किंवा फूड टेक्नॉलॉजीचा फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे, किंवा हॉटेल मॅनेजमेंटचे काही ओपन इलेक्टिव्ह आहे, कुलिनरी आर्ट्स आहे, डिशेस प्रिपरेशन आहे, किंवा फोटोग्राफी डिपार्टमेंटचा नेचर फोटोग्राफी ओपन इलेक्टिव्ह आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक वाटचालीसोबतच त्याच्या हॉबीज ज्या असतील त्या सुद्धा डेव्हलप करण्याची संधी आपल्या कॅम्पसमध्ये उपलब्ध होते. त्याचबरोबर त्याचा जो काही मेजर विषय असेल त्या विषयामधल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्याकडे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे, त्यासोबतच त्याला रिसर्च करण्याची संधी आहे. आपल्याकडे फोर्थ इयर जे आहे आपल्या ग्रॅज्युएशनचं आणि MSc सेकंड इयर यामध्ये विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्ट करण्याची संधी आहे, ज्यामध्ये तो त्याच्या रिसर्च आयडिया डेव्हलप करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काय मार्गदर्शन आहे ते आपल्या इथे अवेलेबल आहे.
0: सो MGM का विशेष आहे, यात एक वेगळंपण काय, बाकी कॉलेज पेक्षा MGM मध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत याबद्दल सरांनी आता आपल्याला सांगितलं, त्यामुळं ऍडमिशन साठी नक्की एकदा विचार करा आणि ऐकत राहा.

0: विज्ञानाची ओढ आहे आणि संशोधनात करिअर करायचंय,
1: मग MGM विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस आणि टेक्नॉलॉजीला नक्की भेट द्या.
0: BSc ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स, IBM, ICE, मायक्रोबायोलॉजी आणि फूड न्यूट्रिशन साठी प्रवेश सुरू.
1: पदव्युत्तर शिक्षणासाठी MSc बायोटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी चे उत्तम पर्याय उपलब्ध.
0: उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा, MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
2: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
3: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
3: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: let's talk about career. You are listening MCM 90.8 FM. All is आणि करिअर कट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत केमिस्ट्री बद्दल. एमजीएम युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार सर. तर सर, एक शेवटचा प्रश्न आहे, याची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे केमिस्ट्री मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी?
1: विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र तसेच केमिस्ट्री या विषयामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी आपल्या एमजीएम युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, mgmu.ac.in. त्यामध्ये ऍडमिशन टॅबवर क्लिक करून त्यांनी स्कूल ऑफ बेसिक अप्लाइड सायन्स मधील बीएससी केमिस्ट्री किंवा एमएससी केमिस्ट्री प्रोग्राम सिलेक्ट करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या ईमेलवर, रजिस्टर्ड ईमेलवर लिंक येईल. त्या लिंकवर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आपल्या डिपार्टमेंटला व्हिजिट करून ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स लॉट. खूप छान वाटलं आणि खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला माहीत झाली अबाउट केमिस्ट्री बद्दल आणि एमजीएम विद्यापीठातील ऍडमिशन प्रोसेस बद्दल.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: सो थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत होते असिस्टंट प्रोफेसर गणेश पवार सर. स्टे ट्यून्ड.

0: हे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स.
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: ब्रेकफास्ट खाणार?
1: मी घेतो. मी तुला सांगतो, इतका इमोशनल हवालदार माझ्या आयुष्यात बघितलेला नाही.
0: आणि तू?
1: मी? माझं काय?
0: मगाशी प्रीतम आला तेव्हा तुझा चेहरा का पडला?
1: माझा काय बोलतेस तू? माझा चेहरा कशाला पडेल?
0: ते मला माहित नाही.
1: माझा चेहरा पडायला मी तुझा

तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं.

0: आपण कोणते शिक्षण घेतो का की चांगलं जॉब लागावा, करिअर आपलं चांगलं घडावं, बरोबर? तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि आज आपण बोलत आहोत करिअर कट्ट्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर गणेश पवार यांच्यासोबत, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री. तर सर, केमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेतल्यावर करिअरच्या कोणकोणत्या संधी आपल्या समोर असतील?
1: केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थी ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट जर झाला तर त्याला चांगल्या रिसर्चच्या संधी उपलब्ध होतात. जसे की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये त्याला क्वालिटी कंट्रोल, जसं आपण त्याला गुणवत्ता प्रमाणीकरण म्हणतो, त्या सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहे. तसेच प्रोडक्शनमध्ये आहे, त्यानंतर फार्मास्युटिकल बरोबरच पेट्रोकेमिकल, त्यानंतर पॉलिमर, ॲग्रोबेस इंडस्ट्री, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही केमिकल बेस इंडस्ट्री आहे त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये विद्यार्थी चांगलं करिअर करू शकतात. रिसर्च सायंटिस्ट असेल, रिसर्च असोसिएट असेल, R&D मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी प्लेस होतात.
0: तर करिअर संदर्भात कोणकोणत्या संधी आपल्या समोर असणार आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेतलं. तर याची ऍडमिशन प्रोसेस काय, MGM मध्ये ऍडमिशन घेण्याची, तेही आपण जाणून घेऊया थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: पण हातात जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: अटेंशन फ्यूचर रिसर्चर्स एंड इनोवेटर्स,
3: MGM यूनिवर्सिटी इज नाउ इनवाइटिंग एप्लीकेशन फॉर PhD एडमिशन्स 2026 एंड 27. तसेच LLB नंतर करा LLM, कॉन्स्टिट्यूशन, क्रिमिनल आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स मध्ये 2 वर्ष, तर बिझनेस मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
2: इफ यू आर रेडी टू टेक युअर अकॅडमिक जर्नी टू द नेक्स्ट लेवल, दिस इज युअर अपॉर्च्युनिटी.
3: लास्ट डेट टू अप्लाय 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.